नमो श्री भगवती बंडाली सरोज कर एक ते द्वै कर एक ते द्वै कर एक ते द्वै सुपट हाथ सोही।